0: मोरे
1: संगीत जो आवाज जे हैदराबाद मटियारी एफएम 91.6 सिंध
2: हर्षी एफएम बाय ट्रेजेडी
3: ये yeah!